विण नावे सब भरम दे, नित जग तोटा सहसार, मन मुख कर्म कमावणे हौमै अंध गुबार।